पग घुंघरू पग घुंघरू मात मेरा नाची पग घुंघरू मात मेरा नाची थी नाची थी नाची थी नाची थी हा।